0: 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी.
5: कसं काय मंडळी?
4: कसं काय मंडळी?

मंडी हूँ नमस्कार कस का सगले जन आशा करतो अपन सगले जन मजे आहत सुरक्षित आहत आणि विशेषतः ट्यून इन करीत आहत ओनली ऑन ऑल रेम फ्री कस का मंडली कार्यक्रम सुरू होता है अपने सगल्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम है एवरी सैटरडे एंड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्याचं असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑर एम्फ्री वर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि मंडळी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता कोणाचं वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे लग्न सोहळा आहे कुठलं निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिनधास्त संकोच करायचे नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 वर मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस फोन सुद्धा करा उनका सौंदर्य स्वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे मंडळी हो आणि आज शनिवार 16 मे आहे आज पावन दिवस आहे शनि जयंती आहे आपल्या सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा कार्यक्रमाचा आरंभ आम्ही करणार आहोत शुभारंभ करणार आहोत प्रीतम आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात ऐकूया आरंभ

विवाह संगीतमय कार्यक्रम चालू आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी मनोरंजनासाठी 9 to 10 AM कसं काय मंडळ कार्यक्रम घेऊन राधिका बिते यांच्या सुमधुर आवाजात मन धावतंय आणि मन शांती कसं ठेवायचं आहे असं म्हणतात की शांती तेव्हा सुरू होते जेव्हा अपेक्षा संपतात. मन तेव्हाच हलकं वाटतं जेव्हा तुलना थांबतात आणि आनंद तेव्हाच सापडतो जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो. आस्वाद घेऊया मन धावतंय राधिका भिडे यांच्या सुमधुर आवाजात.

ऐका ऐका मंडळी, हिवाळा सुरू झालेला आहे. सकाळची थंडी आणि या वातावरणात पावसाचा आस्वाद घेता घेता गरम गरम चहा किंवा कॉफी आणि पकोडी वीकेंड तर मस्त सुरू होणार आहे. या गीताचा आस्वाद घेता घेता पाऊस पावसाचा आस्वाद सुद्धा तुम्ही घेऊ शकता.

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.

कसं काय तुम्ही सगळेजण, आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरेंज फ्री 9:30 वाजले ताल एफ एम वर. एक्झॅक्टली सो हाफ अन अवर टू गो. रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता, बरोबर गाऊ शकता, नाचू शकता. अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे, आम्ही साथ देतो 9 to 10 AM. डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250620 वर. फोन सुद्धा करा ऑन कॅच सौंदर्य स्वासंजीस. आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो बॅक टू द ओल्डीज, अभिजित सावंत आणि विश्वजा जाधव यांची समुद्र आजात रिमेक व्हर्शन ऑफ रुपेरी वाळूत.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी.
4: पॅराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी.
5: एंगेजमेंट कुठे असाल तुम्ही? घरी आहात, न्याहारी चालू आहे, गाडी मध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा आणि विशेषत गच्चीवर आहात आणि पावसाचा आस्वाद घेत आहात, या वातावरणाचा आस्वाद तुम्ही घेत आहात. ट्यून इन करत राहा ऑरएम फ्रीवर. कसं काय मंडळी कार्यक्रम आहे, 10 कार्यक्रम चालू असणार आहे. आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो रोहित रोहित यांच्या समुद्र आवाजात गच्ची.

90 मिनिट आपलं वीकेंड आहे नाही. शनिवार एकदम संगीतमय आणि रंगीत करण्यासाठी मी आहोत परत एकदा रोहित राऊत आणि जुली जोगलेकर यांची समुद्रवासात. वरती बघूया स्वर्गात आकाश गंगा आस्वाद घेऊया.

एनजीएस न्यू वीकेंड म्हटलं तर थोडा आराम आणि जास्त मस्ती करायची आहे आणि जी जी लोक समुद्र किनारी असणार आहे त्यांच्यासाठी स्पेशल गाणं आहे, कोळी फील गाणं आहे, रोहित राऊत यांची समुद्र आवाजात. जाऊया कोकण दर्शन घेऊया, कोकणाची माणसी साधी बोलूया, आस्वाद घेऊया.

0: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
1: RM3 Manoranjan Radio.
2: एन एस मंडी काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटची गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो टू ऑल लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जे जे लोक ट्यून इन करीत आहेत ऑनली ऑन ऑरम फ्री तुमच्या सगळ्यांसाठी प्रथम गाणं आहे रोहित रहूत सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात सुंदरा सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाची सुंदर सांगता करूया. आणि आमची भेट होणार आहे उद्या सकाळी परत एकदा कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन 9 to 10 AM. टिल देन कुठे असाल तुम्ही, हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. हॅपी सॅटरडे, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.
3: प्रेमात तुझा लखन